So prasanna astapadi avinasi brahman merak mano kintu prityag tihate pare nahi kashkoi sarmanam treko soe ape bina ape dana gahre gavir ghi sujana parvram primesar govind kripanadan dhyal bhaksan satre ki charni pavanan kai man ihun rao man sa puran sarna jog jog kripaya soe ho gharna parna jagane trifor diska mantra na jane hor आनंद रूप मंगल सद जा कहे सर्वथोग सुनिए करता कह राज महरा जोग मह जोगी तप मैं तपीसर गृहत मैं भोगी त्याय त्या